ವಂದೇ ಮಾತರಂ. ಋಷಿ ಬಂಕಿಂ ಚಂದ್ರ ಚಟ್ಟೋಪಾಧ್ಯಾಯ ಕಿ ಲೇಖನಿ ಸೆ ಅವತರಿತ್ ದಿವ್ಯ ರಚನಾ ಜೊ ಬನಿ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸೇನಾನಿಯೋ ಕೆ ಲಿಯೆ ತೇಜೋಮಯ ಪ್ರೇರಣಾ. स्वाधीनता दिवस के पावन अवसर पर सुनिए राष्ट्रीय गीत वंदे मातरम के अनुवादों पर आधारित वंदे मातरम एक जय घोष, इस रूपक श्रृंखला की विशेष कड़ी.